समझा प्रोग्राम रोशन सुबह में वापस अची चुका आहियूं ऐं तव्हांजो असांजो साथ रहंदो ठीक गुज़ारे वॻे ताईं ऐं अव्हांजो प्रोग्राम जेको आहे उहो असांजो प्रोग्राम अव्हांजो आहे प्रोग्राम रोशन सुबह आहे। समझा चवंदा आहिनि त दिलासे जहिड़ो दुश्मन को बि कोन्हे। जॾहिं त असीं कंहिंखे दिलासो ॾींदा आहियूं तॾहिं उहो माण्हू असांजे दिलासे जे बुनियाद ते पंहिंजे उमेदनि जी जेका इमारत अॾींदो आहे ऐं जॾहिं उहो दिलासो कूड़ो हूंदो आहे खोखलो हूंदो आहे तॾहिं उमेदनि जी जेका इमारत आहे उहा ड्रही पवंदी आहे जंहिंसां मायूसी इंसान खे पैदा थींदी आहे ऐं दिलासो मन अंदरि सावण जी रुत जीअं वसकारो कंदी आहे ऐं उन लाइ कॾहिं बि कंहिंखे कूड़ो दिलासो न ॾिजे ऐं हुन खां हुन जे मन जो बहार न खसिजे। जेकॾहिं असां वटि कंहिंखे कुझु ॾियण लाइ नाहे त हुन खे मुर्क बि असां ॾेई सघूं था ऐं मुर्क वरी अहिड़ी सखावत आहे जंहिं सां असीं माण्हुनि जूं दिलियूं खसे सघूं था ऐं असीं मुर्क जे बहार जा जेको आहे झूटा बणजऊं ऐं खिज़ा में छिणल दिलनि जे बाग जा नवां गोल्हाणियूं त हुन में बहितरी थींदी।

अॼु जे टाइम ख़ासि करे मूं इलाही सारा माण्हू ॾिठा आहिनि जिन वीचारनि खे नॉलेज नाहे हूंदी इन्हनि सभु चीज़ुनि जी. ज़ाहिर आहे तव्हांखे अगरि कोई ॿुधाईंदो आहे त इन तरीक़े सां ॿुधाईंदो त तव्हांखे लॻंदो आहे त या त तव्हांखे ॻाल्हि सम्झ में न ईंदी आहे या त हू इन अटेंशन सां ॿुधाईंदो आहे त तव्हांखे जेको आहे न ॻाल्हि मथां में सम्झ में न अचे. त अगरि मां इहो सोचींदी आहियां त जेके माण्हू आहिनि जेके वीचारा ॻोठाणा आहिनि जिन खे इन्हनि चीज़ुनि जी नॉलेज नाहे हूंदी, बसि तव्हांखे ॿुधायो वेंदो आहे त तव्हां लॻाईंदा आहियो, त जेके ॻोठ वारा माण्हू असांखे ॿुधनि था उन्हनि खे इन्हनि शयुनि जी ख़बर लाज़मी आहे, ज़रूरी हुजणु घुर्जे. त तव्हांजे लाइ कहिड़ियूं चीज़ूं सही आहिनि, कहिड़ियूं चीज़ूं सही न आहिनि. सो जिन माण्हुनि में इन शइ जी नॉलेज न आहे त उन्हनि खे बिल्कुल मां कोशिशि कंदी आहियां त तव्हांखे समुझाए सघां सही तरीक़े सां. त तव्हां पंहिंजी स्किन जो ख़्यालु रखो ऐं तव्हांजी स्किन जेका आहे उहा ॾाढी मतिलबु ख़ूबसूरत हूंदी आहे, पर तव्हां ॾिसंदा आहियो कमकार जी वजह सां, उस जी वजह सां ईअं थींदो आहे जो तव्हांजी स्किन ते कुझु अहिड़ा निशान अची वेंदा आहिनि, दाणा अची वेंदा आहिनि या कुझु अहिड़ियूं चीज़ूं अची वेंदा आहिनि जेके तव्हांजी स्किन खे ख़राब बणाईंदियूं आहिनि. त तव्हां डी स्किन ब्यूटी क्रीम ऐं डी स्किन फेस वॉश जो इस्तेमालु करे सघो था. हिन जे इस्तेमाल खां पोइ तव्हांजी ख़ूबसूरती जेका आहे न तव्हांखे वापसि मिली वेंदी ऐं तव्हां सुहिणा सुहिणा प्यारा प्यारा थी वेंदा. सो तव्हां पंहिंजे ॻोठनि में अवेलेबल करायो, पंहिंजे सिटीज़ में अवेलेबल करायो, जिते तव्हां रहो पिया उते हर जॻह ते ही प्रोडक्ट्स अवेलेबल करायो, ॾाढा ज़रूरी आहिनि. सो तव्हांखे बसि डायल करणो आहे 03 15 799 0595.

अगाडि चाहिँ प्रोग्राम व्हाइट एज एन्टी स्किन ब्युटी सो तहाँ चाहिँ पहुँचायो भने भयो व्हाइट एज ब्युटी प्रडक्ट एन्टी स्किन ब्युटी प्रडक्ट जे तावन तपाईँ सम्हाल कयो भया सोना थियो भया डायल कयो भया 03157990595 अज म अहाँका सवाल पुछु तव्हां मूंखे ॿुधायो पिया त छा कॾहिं तव्हां ईअं कयो आहे त चोरी चुपके कंहिंजो प्रोडक्ट यूज़ कयो हुजे ऐं उहो प्रोडक्ट लॻाइण खां पोइ उन माण्हू खे ख़बर पइजी वञे त तव्हां उन जो प्रोडक्ट इस्तेमालु कयो आहे चोरी पकड़ी वञे तव्हांजी ईअं करे तव्हां सां थियो आहे ॿुधायो मूंखे 888 ते ऐं फेसबुक ते फेसबुक वारा माण्हू पोस्ट खे लाइक ऐं शेयर कयो

ॾिसो अॼो जेको टाइम आहे प्रोग्राम जो सफ़ा ख़तम थी वियो आहे. बाक़ी हा जंहिंजा गाना अॼु हलिया आहिनि, मां सुभाणे लाज़मी तव्हांजा गाना ॾींदा, बसि थोरो मूंखे यादि ॾियारींदा कयो, ठीकु आहे. ऐं ॿियो छा, ॿियो बसि वेंदे वेंदे चवंदी वेंदमि तव्हांखे त तव्हां वाइट एज ब्यूटी प्रोडक्ट जो इस्तेमालु लाज़मी कजो. अगरि नथा मिलनि त तव्हां पंहिंजे क़रीबी जनरल स्टोर ते लाज़मी अवेलेबल करायो, तव्हांखे आसानी थी वञे. ऐं डी स्किन ब्यूटी क्रीम बि तव्हां लॻायो, जेका तव्हांजी ख़ूबसूरती खे वधाईंदी. डॉक्टर्स खां मशवरो वठी करे तव्हांजे लाइ तयारु कई वई आहे. एॾी महिनत सां, एॾे प्यारे सां तव्हांजे लाइ प्रोडक्ट ठाहिया अथमि, सो तव्हां लाज़मी हिननि खे इस्तेमालु कजो. तव्हांजी ख़ूबसूरती वधंदी, ऐं तव्हांजी ख़ूबसूरती वधण सां गॾोगॾु तव्हांखे सफ़ा ऐं सोनाई प्रोडक्ट, सो तव्हां लाज़मी लॻायो ऐं पंहिंजे क़रीबी जनरल स्टोर ते अवेलेबल करायो. उन खां अलावा वरी सुभाणे तव्हां सां मुलाक़ात आहे 1 बजे खां 3 बजे ताईं. सो पंहिंजो लाइ सॼो ख़्यालु रखंदा. हिते का ग़लती थी हुजे त मां माज़रत कयां थी, का ॻाल्हि सुठी न लॻी हुजे त माज़रत. मोकिलाणी नाहे बाबू सिंह सलामत सां, सलामत अलाह हाफ़िज़, बाय, लव यू ऑल एंड.